0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोग असं स्वागत.
1: सा झुजेची फिरगज जप्पो सदर करता नाटक जुडीत.

पात्र वर्ग जुड़ेत नेलविटा नोरोना जिल्फा जुड़ीत सकर्ण क्लीटा नोरोना नेबुकडनेजर असिरिया सोराय रोशन डिसोजा होलोफेरनेस असिरियाचा राय असो सेनाधिपती लेस्ली फेरावो असिरियाचे सैनिक रोशन फोन्सेका निशान डिसिल्वा आणि स्टॅलॉन डिसिल्वा उज्जिया बेथुलियासो मुकेली रॉय सिक्वेरा काब्रेस प्रकाश फोंटेरो कार्मेस विजय मिरांदा बेथुलियाचे सैनिक मॅक्लिन फर्नांडिस आणि एलेर अक्युअर अमोरितनसो सेनाधिकारी नीलेश रस्किन्ना नास मरुला गिप्सन दिव्या पेन्ना विजेता आल्फ्रेड टीना पशावो संगीत सैमन पायस बजाल उजवाड क्रिस्टी आवाज अजित इलेक्ट्रिकल्स जप्पो वेस पिंत्रावणे गिरियप्पा इडिया समाज सूचक ग्रेट्टा खरवालो आणि मरिटा डिसोजा सहकार माना देख मॅक्सिम सोजो विगार जप्पो फिरगस रचन माना देख बाप रॉनी सेराओ निर्देशन ऑल्विन मिरांदा जप्पो।

0: हाँ, आसीरिया सोराई नेबुकदनेज़र सर परजा ये सज्जना जाओ आने मुझे पायंग पड़ूं मुझे राज उदंतितावनो आस्तमते पर्यंत विस्तारों को पढ़ले मका जाए देखोन उदंती खुशी इनते विस्तारों को मुझी खुशी एदोलसो राग प्रदेशचा अप्रक्ष द्राया कावे सलवेला आणि ताजे राज मुझे केला आता इजुटा पर्यंत मुझी राजाची गड गलों को मुझा दूता मुखांतर भोवतीच्या सर राया कावे संदेश धाडला पण तोड्या रायाने मुझा दूताक गुमान करूंक ना म्हणले हांवें समजला तांका मुझी शती कळीत ना तशें दिसता देखून तांचेर हांव मुझे फरीफोन घेतलो आनी मुझा तलवारीन हांव तांचो संवार करतलो होलोफेनास मुझा सैनाधिपती मुझा सिंहासनाच्या आणि राजाच्या तर्फेन हांव सपूत घाल सांगता ते तू आयकताय
1: वय देनिया आयकता आख्या संसारांत तुझे तसलो शतिवंत आणि बुद्धवंत राय दुसरो ना ते आम्ही जनाव तुझी आशा आणि सोपन जारी करूंक हांव प्रयत्न करतलो आमचे सैन वायर विरुद्ध झुजतले आणि तू उदेंती तावून अस्तमेंत पर्यंत वर्त जातलो सर राष्ट्र तुझ्या पांया पंदा पडतले आणि तू वर्त म्हणून वाकणतले
0: जर कोणे मंत्री वा अधिकारी नागरिक या वैरी मुझे खुशे काढता ताका तू नाश कर

0: आता तो ऐक, आता तो सैन तयार करूंक जाय। सैन्यांत 1,00,000 पायदळ आणि 12,000 घोडे सवार असून विगिन्स सैन बराबर अस्तमतेच्या सगळ्या राष्ट्रांचेर धाड घालूंक जाय। कित्याक तानी मुझ्या उतराक मान दिवंक ना, तानी म्हाका एक सामान्य राय म्हण चिंतला। देखून तांका मुझी पदवी आणि महिमा दाखयता, तांचे आस्तपदी हांव लुटता आणि तांचो हांव जीव करता आणि तांची फलकी मोड्यांनी भरता आणि तांच्या नैत तांचे रागात वळयता आणि उरल्यांक मुझे गुलाम करता। देखून आता तू तुर्त कर, गळाय करिनाका, तांचेर झूज म्हण, तांका जू विशी मार। आणि तुका विरोध केल्ल्यांक जू विशी मार। कोण शरण जाता तांका बंदीवान कर, आणि सड कोण पराक्रमी म्हण हांकार चिंता, तांका शिक्षा देऊक हांव कुत्त येता।
1: राया, म्हाका सगळें समजलें, तुजे कुशे प्रमाणे सगळें हांव करतलो आनी तुजे राज पृथ्वीच्या पंतान पंत विस्तारतले। तर आम्ही सल्या मुखल्या वावराची तयारी करया।

कोणाची खुशालाय घेवंक सेवंक थोडे ड्रेसांक सांपडटात दुश्ट इश्ट तांचे कश्ट नश्ट सांगिनासतना तांकां नाटात चरस आसीस एल एस डी आनी आफीम गांजा ओडटात सुरवेर खुशालाय उपरांत सवयेर पडटाना ते रडटात तेच ना सुटोवंक जायना तांतले उठोवंक जायना रडटात कडटात चिट्टात पेट्टात जावंचो फायदो खायना ना ना शिराणी जर तुज्या ड्रग्सांत वाळटात दुसरी वखदां जायना नाका नाका ड्रग्सांत सोड तुजी सवय ती मोड तुका दुसरो रस्तो खायना.

0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोग असं स्वागत.
1: सा जुजेची फिरगज जप्प सादर करता नाटक जुडीत.

0: हाँ असीरिया सोराई नेबुकदनेज़र सर परजा ये सज्जना जाओ आने मुझे पायंग पड़ूं मुझे राज उदंती ताऊनो आस्तमते पर्यंत विस्तारों को पढ़ले मकाजाए देखोन उदंती खुशी इंते विस्तारों को मुझी खुशी एदोलसो राग प्रदेश चा अप्रक्ष द्राया कामे सलवेला आणि ताजे राज मुझे केला आता इजटा पर्यंत मुझी राजाची गड घालों को मुझा दूता मुखांतर भोवतीच्या सर राया कामे संदेश धाडला पण तोड्या रायाने मुझा दूताक गुमान करूंक ना म्हणले हांवें समजला तांका मुझी शक्ती कळीत ना तशें दिसता देखून तांचेर हांव मुझे फारी फावन घेतलो आनी मुझा तलवारीन हांव तांचो संवार करतलो होलोफेनास मुझा सैनाधिपती मुझा सिंहासनाच्या आणि राजाच्या तर्फेन हांव सपूत घालन सांगता ते तू आयकताय
1: वैदनिया आयकता आख्या संसारांत तुझे तसलो शतिवंत आणि बुद्धवंत राय दुसरो ना ते आम्ही जनाव तुझी आशा आणि सोपान जारी करूंक हांव प्रयत्न करतलो आमचे सैन वायर विरुद्ध झुजतले आणि तू उदेन तितावून हस्तमंत पर्यंत वर्त जातलो सर राष्ट्र तुझ्या पाया पंदा पडतले आणि तू वर्त म्हणून वाकणतले
0: जर कोणे मंत्री वा अधिकारी नागरिक या वैरे मुझे खुशे काढता ताका तू नाश कर

0: आता तो आएक, आता तो सैन तयार करूंक जाय। सैन्यांत 1,00,000 पायदळ आणि 12,000 घोडे सवार असून विगिन्स सैन बराबर अस्तमतेच्या सगळ्या राष्ट्रांचेर धाड घालूंक जाय। कित्याक तानी मुझ्या उतराक मान दिवंक ना, तानी मका एक सामान्य राय म्हण चिंतला। देखून तांका मुझी पदवी आणि महिमा दाखयता, तांचे अस्तपदी काव लुटता आणि तांचो हांव जीव करता आणि तांची फलकी मोड्यांनी भरता आणि तांच्या नैत तांचे रागात वळयता आणि उरल्यांक मुझे गुलाम करता। देखून आता तू तुर्त कर, गळाय करी नका, तांचेर झूज म्हण, तांका जू विशी मार। आणि तुका विरोध केल्ल्यांक जू विशी मार, कोण शरण जाता तांका बंदीवान कर। आणि सड कोण पराक्रमी म्हणो हांकार चिंता, तांका शिक्षा देऊक हांव कुतू येता।
1: राया, म्हाका सगळें समजलें, तुजे कुशे प्रमाणे सगळें हांव करतलो आणि तुजे राज पृथ्वीच्या पंतान पंत विस्तारतले। तर आम्ही सल्या मुखल्या वावराची तयारी करया।